0: भुजंग प्रयात छंद नमस्तवंग अकाले नमस्तवंग कृपाले
1: नमस्तंग अरूपे नमस्तंग अनूपे
0: नमस्तंग अपेखे नमस्तंग अलेखे
1: नमस्तंग अचाये नमस्तंग अजाये
0: नमस्तंग अगंजे नमस्तंग अपंजे
1: नमस्तंग अनामे नमस्तंग अठामे
0: नमस्तंग अकर्मंग नमस्तंग अतर्मंग
1: नमस्तंग अनामंग नमस्तंग अतामंग
0: नमस्तंग अजीते।

0: नमस्तं नरकाते
1: नमस्तं नरतुते नमस्तं अपुते
0: नमस्तं अलोके नमस्तं अशोके
1: नमस्तं निरतापे नमस्तं अथापे
0: नमस्तं तर्माने नमस्तं निदाने
1: नमस्तं आगाहे नमस्तं अबाहे
0: नमस्तं चर्वर्गे नमस्तं सर्गे
1: नमस्तं प्रपोगे नमस्तं सुजोगे
0: नमस्तं अरंगे नमस्तं अपंगे
1: नमस्तं अगम्ये नमस्तस्तरमे
0: नमस्तं जराशे नमस्तं निराशे
1: नमस्तं अजाते नमस्तं अपाते
0: नमस्तं अमाजवे नमस्तस् अजवे
1: आदेशं आदेशे नमस्तं अपेसे।